गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओझ वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा.

आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा. थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शाहीर परशुराम यांची एक भक्तिरचना। संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे डॉ वसंतराव देशपांडे यांचा।

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज बुधवार, आषाढ़ अमावस्या अर्थात 12 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र आणि त्यानंतर आश्लेषा नक्षत्र।

बेवनूर तालुका जत इथे आज श्री मरगूबाई देवी यात्रा आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। श्रीमद भगवद्गीतेत ज्ञानयोग किंवा संन्यासयोग, भक्तियोग आणि कर्मयोग हे तिन्ही सांगितले आहेत, परंतु यात कर्मयोगाला विशेष महत्व दिलं आहे। याला आधार म्हणून असलेला युक्तिवाद असा आहे की जिवंत देहाचा कर्म हा स्वभाव आहे। श्वासोच्छ्वास, नेत्रांची उघडझाप, आहार विहार इत्यादी कर्म कोणत्याही देहधाऱ्याला टळत नाहीत। देहधारणार्थ विविध कर्म करावीच लागतात। दुसरं असं की स्थूल देह, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन हे त्रिगुणात्मक प्रकृतीचे विकार असल्यामुळे प्रवृत्ती आणि निवृत्तीरूप कर्म हा त्यांचा स्वभाव आहे। ज्याचा जो स्वभाव, त्या स्वभावाला धरून विहित कर्म कोणतं आणि निषिद्ध कर्म कोणतं हे ठरवता येतं। शास्त्राप्रमाणे किंवा विवेकबुद्धीप्रमाणे आपलं स्वभाव नियत कर्म कोणतं हे निश्चित करता येतं, त्यालाच स्वधर्म म्हणतात। स्वधर्माचरणाने इहलोकीची यात्रा नीट चालून पारलौकिक कल्याण साधता येतं। या स्वभावनियत स्वधर्मालाच यज्ञ असं म्हणतात। तिसरं असं, ईश्वरानुग्रह प्राप्त होऊन पापातून मुक्त व्हावं, ईश्वर साक्षात्कार व्हावा आणि परमशांती मिळावी असं ज्याला वाटतं, त्याने निष्काम बुद्धीने फलाशा रहित द्वंद्वांचा अभिनिवेश न ठेवता ईश्वरार्पण बुद्धीने ईश्वराला सर्वथा शरण जाऊन कर्म करावीत, म्हणजे चित्तशुद्धी, ज्ञानप्राप्ती आणि मोक्षसिद्धी होते।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 12 ऑगस्ट. शांती परमात्मस्मरणाने मिळते. नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती, तद्वतच अनेक संत लक्षणात शांती हे पहिलं लक्षण आहे. वास्तविक संतांची लक्षणं सांगता येणं कठीण, तरी पण असं म्हणता येईल की शांती हे संतांचं मुख्य लक्षण आहे. पृथ्वी ही क्षमा शांतिरूप आहे, त्याप्रमाणेच संत असतात. शांती ढाळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे. जिथे स्वार्थ तिथे अशांती, भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैत भावना तिथे खरी शांती नाही. अनन्यतेने शांती प्राप्त होते आणि तीच परमार्थाचा पाया आहे. पैसा आणि लौकिक ही अशाश्वत आहेत, त्यांच्यात चित्त ठेवल्याने अशांतीच येणार. शांती बिघडायला दोन कारणं आहेत, एक गतगोष्टींचा शोक आणि दुसरं पुढची चिंता. आपल्या बाबतीत घडणारं मागलं आणि पुढलं हे दोन्ही ईश्वराधीन आहे अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही, पश्चाताप करण्याची पाळी येईल. म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे. भगवंताला साक्षी ठेवून कर्म केलं तर हातून दुष्कर्म होणार नाही. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कोणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवलं, तो तिथे स्वस्थ बसून नामस्मरण करत असे. तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांची येजा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला, म्हणून त्यांनी त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवलं. साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती. शेतमालकाला आश्चर्य वाटलं, ज्याचं मन शांत आणि चिंतारहित असतं त्याला कुठेही ठेवा तो शांतच राहणार. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावं, त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. करते पण आपल्याकडे घेऊ नये, अकर्तृत्व भाव ठेवावा, अशाने शांती येईल. जगतचालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल. एकनाथांची शांती अगाध होती. नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे. राजे रजवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले, कारण ते शांतीची मूर्ती होते. ही शांती काय केला असताना मिळेल? भगवत स्मरणा वाचून अन्य उपायाने ती साधणार नाही. जे जे घडतं ते भगवत इच्छेनेच घडतं ही दृढ भावना असणे हेच शांतीचं लक्षण आहे. कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो. विद्या, वैभव, कला, संपत्ती, संतती याने शांती येतेच असं नाही. निरपेक्षता हे शांतीचं मूळ आहे. मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी, म्हणजे आपोआप शांती येईल. मनातली शांती कायम ठेवून रागवता येतं, तसं केल्यास हातून प्रमाद घडत नाही. शांती परमात्मस्मरणाने मिळते. ते स्मरण अखंड ठेवावं आणि खुशाल प्रपंच करावा. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोते हो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून। 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी आणि स्वर निर्मला गोगटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। गणेश हरी सोहनी या नावाचे स्वामींचे भक्त होते। ते दूर बडोद्याला राहत होते। कधी कधी ते अक्कलकोटात येऊन स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन परत जायचे। त्यांची पहिली पत्नी लग्नानंतर 4-2 वर्षातच निधन पावली, म्हणून सोहनींनी दुसरा विवाह केला। थोडे दिवस प्रपंचाचं सुख त्यांनी लुटलं, परंतु दुसऱ्या पत्नीचाही सहवास त्यांना फार काळ लाभला नाही। पत्नीचा वियोग झाला। सोहनी तरुण होते। घरच्यांनी तिसऱ्या विवाहासाठी सोहनींना गळ घातली, कारण घरात पाळणा हल्ला नव्हता। सोहनींनी विचार केला की प्रपंच सुख आपल्या नशिबात नाही, तर तिसऱ्यांदा विवाह करून दुःखात कशाला पडायचं। म्हणून त्यांनी ठरवलं की अक्कलकोटास जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं आणि आपलं दुःख त्यांना कथन करावं। ते आपल्याला निश्चित मार्ग दाखवतील। सोहनी अक्कलकोटात आले आणि त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं। दोन पत्नींच्या विरहाचं दुःख कथन केलं आणि घरच्यांचा तिसऱ्या विवाहासाठी जो आग्रह चालला होता तो कथन केला। स्वामी सोहनींचं बोलणं शांतपणे ऐकत होते। स्वामी काहीच बोलत नव्हते, त्यामुळे सोहनी चमकले। त्यांनी शेवटी स्वामींना प्रश्न केलाच की स्वामी, पुन्हा प्रपंच थाटावा की न थाटावा? स्वामींनी फक्त नकारात्मक मान हलवली आणि सेवकाला सांगितलं, चला आपण आता राजवाड्यात जाऊ। स्वामी उठले, भक्तमंडळी उठली। सोहनींकडे पाठ फिरवून स्वामी भक्तमंडळींसहित राजवाड्याच्या दिशेने चालायला लागले। सोहनींना स्वामींनी लग्नासाठी आशीर्वाद दिला नव्हता। स्वामींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत सोहनी आल्या पावली माघारी वळले आणि बडोद्याला गेले। तरुणपण आणि घरच्यांचा आग्रह ह्याला बळी पडून स्वामींचे आशीर्वाद पाठीशी नसताना सुद्धा शेवटी स्वामींनी एका सुंदर तरुण मुलीशी लग्न केलं। थोडे दिवस आनंदात गेले। एकदा ही सुंदर तिसरी पत्नी विचार करीत बसली होती, मनात प्रपंचाचं कोळ्याचं जाळं विणत बसली होती। इतक्यात गणेश हरी सोहनींची खालून हाक आली, म्हणून लगबगीने जिना उतरायला गेली आणि पाय घसरून खालीच पडली। अजून हळद ओली होती, कंबर मोडली। लग्न होऊन अजून महिना व्हायचा होता। खूप औषधं झाली, परंतु कंबरेचं हाड मोडल्यामुळे तिला उभंच राहता येईना, आणि सोहनींचा सारा जन्म तिची सेवा करण्यात गेला। प्रापंचिक सुख एक क्षण सुद्धा त्यांना मिळालं नाही। सोहनींना स्वामींची आठवण व्हायची। त्यांनी नकारात्मक मान हलवली होती, त्याची किंमत सोहनी मोजत होते।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, प्रापंचिक सुखाची ओढ माणसाला शेवटी दुःखाच्या न संपणाऱ्या महामार्गावर आणून सोडते हे तुम्ही कधी विसरू नका। प्रपंचात ठाई ठाई भोवरे पसरलेले असतात। एक चुकवायला गेलं की दुसरा भोवरा सामोरा येतो। भ्रमाचे सुखाचे बुडबुडे अनुभवत प्रपंचातल्या दुःख नद्या पार कराव्या लागतात। म्हणून सांगतो की नामस्मरणाला कधी विसरू नका आणि प्रापंचिक भ्रामक सुखांना कधीही आंधळेपणाने गाढ आलिंगन देऊ नका।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्री दत्तदासबुवा घाग यांचं आणि स्वर आहे अतुल खांडेकर यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा।

ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00। पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून। 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9:00 याचं पुनःप्रसारण रात्री 9:00।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समंथांच्या मनोबोधातला 30वा श्लोक आपण बघणार आहोत. समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा एक सुप्रसिद्ध श्लोक आहे. समर्थांच्या सगळ्या श्लोकामध्ये हा वारंवार म्हटला जातो. त्याचं कारण ह्याच्यामध्ये एक ठामपणाने सांगितलेलं आहे की समर्थाच्या सेवका वक्रप आहे. समर्थाचा सेवक जर आपण असू तर त्याच्याकडे वाकड्या दृष्टीनं पाहणारा असा सर्व भूमंडळी कोण आहे दाखवा. असा सर्व ह्या भूमंडळामध्ये असा कोण हे धाडस करू शकेल की समर्थांच्या सेवकाला त्रास देईल, त्याला संकटात घालील, असा कोण आहे. सेवक अनेक जण असतात, पण समर्थाचा सेवक असणं ह्याला फार महत्त्व आहे. जसं म्हटलेलं आहे, राजेयाची कांता काय भीक मागे. कांता आहे पण कोणाची? राजेयाची. मग ती काय भीक मागेल काय? तसा हा सेवक जरी असला तरी समर्थाचा सेवक आहे, त्याची काळजी समर्थाला नाही असणार. तिथं समर्थ याचा अर्थ भगवंत. जो समर्थ पुरुष आहे त्याला आपल्या सेवकाची काळजी नाही का? असं असल्यामुळे तो सेवक देखील निर्भयपणे, निर्धास्तपणे आपल्या स्वामींवर निष्ठा ठेवून वावरत असतो. जे काही कार्य समोर असेल त्याला माहिती आहे की आपल्या पाठीमागे आपले स्वामी आहेत, तेच आपल्याकडून सगळं करून घेत आहेत, असा भाव असल्यामुळे तो भ्यायला, घाबरला, कुठंतरी झाला असं होणार नाही. तो ठामपणे देईल. म्हणून समर्थाची आ सेवका वक्र पाय, वक्रदृष्टीनं पाहतोय असा सर्व भूमंडळी, सर्व जगात, तिन्ही लोकात असा कोण आहे बरं सांगा. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, ज्या भगवंताची, ज्या रामचंद्रांची लीला तिन्ही लोकात वर्णन केलेली आहे. लीला करणं आणि नुसतं जगणं ह्याच्यात फरक आहे. भगवंत लीला करतो ठरवून त्याच्या मनाप्रमाणे. आपण जे करतो त्याला लीला करतो असं म्हणता येत नाही. आपण काहीतरी करत असतो, आपल्या हातातही काही नसतं आणि काहीतरी व्याप करत असतो. आणि भगवंताचं सगळं जे काय असतं करणं त्याच्यामध्ये एक निश्चितता असते. कशासाठी आपण काय करतो आहोत हे माहिती असतं. म्हणून गोपाळकृष्णांची लीला बघितली, रामचंद्रांची लीला बघितली तर त्याचा अर्थ लक्षात येतो. राज्यावर बसायच्याऐवजी त्यांनी वनवास स्वीकारला, ह्याच्या पाठीमागं काही एक सूत्र होतं, एक कार्य होतं, म्हणून त्यांनी तो स्वीकारला. 14 वर्ष राहिले पण हे रावणासारख्या दुष्ट शत्रूंचा, असुरांचा पराभव नुसता नव्हे तर नष्ट करून त्यांनी त्या राज्यावर विभीषणाला बसवलं. त्यांना त्याच्यात काही पाहिजे होतं का असं विचारलं तर त्यांना काहीच नको असतं. जे सर्वांना देण्यासाठी जन्माला आलेले असतात त्यांना काय हवं असतं. पण ते तसे मोठे आहे ते कळायला देखील वेळ लागतो. रामचंद्र अवतारी पुरुष आहेत हे असं म्हणतात, एक 5-7 लोकांनाच फक्त माहिती होतं, बाकी कोणालाही ते कळलं नाही. तसं सर्वांच्या बाबतीत झालं. गोपाळकृष्णांच्या बाबतीत तेच झालं. हे अवतारी पुरुष आहेत, काही एका कार्यासाठी इथं अवतीर्ण झालेले आहेत हे कळणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. पण ते कळणारे लोकही फार कमी असतात. पण इथं त्यांनी जे म्हटलं आहे, जयाची लीला, आणि ती लीला जी आहे ती ते गेल्यावर जास्त वर्णन केली जाते, ते असेपर्यंत नाही होत. संतसुद्धा असेपर्यंत ते लीलाचरित्र करत असतात, लोकांना ते ओळखत नाहीत. फारच थोडे लोक त्यांना ओळखतात आणि ते देह ठेवून गेल्यावर मग मात्र त्यांचं नाव मोठं होतं, त्यांची समाधी ठिकाणं उभारली जातात, मग लाखो लोक तिथं जातात. पण ते असेपर्यंत जसा त्यांच्याकडून ज्ञान घ्यायला पाहिजे, भक्तीची शिकवण घ्यायला पाहिजे, जे काही शिकता येईल ते शिकायला पाहिजे, ते असताना देहाने करणारे लोक फार थोडे. म्हणून त्यांनी म्हटलंय की जयाची लीला तिन्ही लोकात वर्णन. सगळ्या संतांचं अगदी पुन्हा पुन्हा तेच मला म्हणावं असं वाटतं. ज्ञानेश्वर महाराज असेपर्यंत पुढच्या पुढच्या काळात लोकांनी त्यांना थोडंसं ओळखलं, ज्ञानेश्वरी सांगायला लागले तेव्हा. तोपर्यंत काय झालं, किती हाल झाले त्यांचे, तुकोबांचे किती हाल झाले, त्या मनाने नाथांचे फार नाही झाले तरी, पण त्या मनाने कमी झाले असं म्हणता येईल आपल्याला. सगळ्या संतांच्या बाबतीत आपल्याला हीच गोष्ट दिसते. त्यांची जी युली आहे ती पाठीमागून वर्णन केली जाते, पण त्यांच्या बाबतीत जर ते म्हटलं तर नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आणि संत ही माझी रुपडी म्हटल्यामुळे जसे अवतारी पुरुष जन्माला आले तसे संत देखील भगवंताचेच अवतार येतात लोकांच्या उद्धारासाठी, पण त्यांच्याबद्दल देखील नंतरच कळतं, फार ते असताना कळत नाही. म्हणून या श्लोकामध्ये समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिनी नुपेक्षी कदा रामदासाभिमाने. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना, आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोताओ, आप सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना. इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने.

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्ती सुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्ती रंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग गौड सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग गौड सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशीष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता।
2: श्रोते हो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शाहीर परशुराम यांची एक भक्तिरचना। संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा।

0: आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.
1: उठ बा,

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क

7020351330। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9:00 याचं पुनःप्रसारण रात्री 9:00. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज बुधवार आषाढ अमावस्या अर्थात 12 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र आणि त्यानंतर आश्लेषा नक्षत्र।

आज दर्श ठाणवई अमावास्या आहे. रात्री 6:11 अमावास्या आहे. आज आषाढ अमावास्येनिमित्त दीपपूजनाचा दिवस आहे.

बेवनूर तालुका जत इथे आज श्री मरगूबाई देवी यात्रा आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। श्रीमद भगवत गीतेत ज्ञान योग किंवा संन्यास योग, भक्ती योग आणि कर्मयोग हे तिन्ही सांगितले आहेत, परंतु यात कर्मयोगाला विशेष महत्व दिलं आहे। याला आधार म्हणून असलेला युक्तिवाद असा आहे की जिवंत देहाचा कर्म हा स्वभाव आहे। श्वासोच्छ्वास, नेत्रांची उघडझाप, आहार विहार इत्यादी कर्म कोणत्याही देहधाऱ्याला टळत नाहीत। देहधारणार्थ विविध कर्म करावीच लागतात। दुसरं असं की स्थूल देह, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन हे त्रिगुणात्मक प्रकृतीचे विकार असल्यामुळे प्रवृत्ती आणि निवृत्तीरूप कर्म हा त्यांचा स्वभाव आहे। ज्याचा जो स्वभाव, त्या स्वभावाला धरून विहित कर्म कोणतं आणि निषिद्ध कर्म कोणतं हे ठरवता येतं। शास्त्राप्रमाणे किंवा विवेकबुद्धीप्रमाणे आपलं स्वभावनियत कर्म कोणतं हे निश्चित करता येतं, त्यालाच स्वधर्म म्हणतात। स्वधर्माचरणाने इहलोकीची यात्रा नीट चालून पारलौकिक कल्याण साधता येतं। या स्वभावनियत स्वधर्मालाच यज्ञ असं म्हणतात। तिसरं असं, ईश्वरानुग्रह प्राप्त होऊन पापातून मुक्त व्हावं, ईश्वर साक्षात्कार व्हावा आणि परमशांती मिळावी असं ज्याला वाटतं, त्याने निष्काम बुद्धीने फलाशारहित द्वंद्वांचा अभिनिवेश न ठेवता ईश्वरार्पण बुद्धीने ईश्वराला सर्वथा शरण जाऊन कर्म करावीत, म्हणजे चित्तशुद्धी, ज्ञानप्राप्ती आणि मोक्षसिद्धी होते।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता हिरथाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय. शूद्राचं स्वर्गारोहण ऐकलं तेव्हा भीष्माचार्यांनी विचार केला की महाराज, भगवंताच्या नामस्मरणाने एवढी विलक्षण शक्ती, कारण स्वतः भगवंत भक्ताचं द्रवीभूत हृदय पाहून स्वतः भगवंत त्याला नेण्याकरता येत. या पृथ्वी तलावरती तुकाराम महाराजांसारखे महात्मे ज्यांना स्वतः भगवंत नेण्याकरता आलेले. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुमचा संसार कसा चांगला झाला? ते म्हणले, माझी पत्नी अत्यंत दुष्ट होती, ती कलहप्रिया होती, तिला भांडणं आवडत होते, त्या पत्नीमुळे माझा संसार चांगला झाला. म्हणले महाराज. नाथ महाराजांना विचारलं, महाराज तुमचा संसार कसा चांगला झाला? तेव्हा ते म्हणले, माझी पत्नी अत्यंत सुशील होती, मला धर्मकार्यामध्ये सहाय्यक होती, म्हणून माझ्या पत्नीमुळे माझा संसार चांगला झाला. म्हणून याच भारत वर्षामध्ये विद्यावाचस्पती नावाचे मिश्र होते, त्यांना विचारलं, बाबा तुमचा संसार कसा चांगला झाला? ते म्हणले, लग्न झाल्याबरोबर दोन चार महिने माझी पत्नी माझ्याबरोबर राहिली, आणि काय काळ लागल्यानंतर माझी पत्नी निवर्तन झालेले, माझ्या पत्नीचे पंचप्राण महाप्राणामध्ये विलीन झालेले, त्यामुळे माझा संसार चांगला झाला. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ, तस्य ते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः. ज्याची परमेश्वरावरची भक्ती आहे तीच भक्ती ज्याची गुरूंच्या ठिकाणी. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ, म्हणजे गुरूंच्या ठिकाणी तीच भक्ती त्या मनुष्याला अकथित, म्हणजे शास्त्रामध्ये न सांगितलेले सुद्धा शास्त्रार्थ त्या मनुष्याला कळू लागतात, आणि त्याच्या अंतकरणामध्ये भक्तीचा प्रादुर्भाव होतो. भीष्माचार्यांनी पुन्हा पुलस्त्य महर्षींना विचारलं की महाराज, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे सगळेच नामस्मरणाने तरुण जातात, पशुपक्ष्यांचं काय? तेव्हा भगवंतांनी सांगितलं की बाबा, या पुष्कर क्षेत्रामध्ये पशुपक्ष्यांचा देह जरी पडला तरी ते अंतकाळी मुक्तीला जातील, कारण अनेक प्रकारच्या देवदेवतांचं वास्तव्य या पृथ्वीवरती झालेले. संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वागिरो, यद्यत कर्म करो मी तत्तदखिलम शंभो तवाराधनम. या पुष्कर क्षेत्रामध्ये जे काही कर्म करू आपण ते परमेश्वरार्पण वस्तू कर्म म्हणून करायचे. जे काही कर्म करू ते आपण परमेश्वराची पूजा करतोय या बुद्धीने करायचे. आपण या पृथ्वीवरती या पुष्कर क्षेत्रामध्ये नुसतं चालायला लागलो तरी भगवंताची परिक्रमा होणार आहे, कारण या पृथ्वीवरती अनेक देवदेवतांचं वास्तव्य झालेले. ब्रह्मदेवाच्या पदरजानी ही भूमी पवित्र झालेली. पुढे ब्रह्मदेवानी यज्ञ आरंभ केलेला आहे, अनेक प्रकारचे ऋषी मंडळी त्या ठिकाणी आलेली आहेत. कुबीर महाराज धनाध्यक्ष म्हणून कुशाग्रहावरती कुबीराची नियुक्ती केलेली आहे. नवग्रह त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या सेवेकरता होती आणि स्वतः विश्वामित्र वसिष्ठादिक ऋषी ही चार आचार्य ब्रह्मा अध्वर्यु आणि होता ह्या चार मुख्य ऋत्विजांची त्या ठिकाणी ऋत्विजांना आमंत्रित केल्यानंतर ब्रह्मदेवानी हातामध्ये संकल्प घेतलेला आहे. कारण मुहूर्त टळता कामा नाही, पण अजून सावित्री आलेली नाहीये ब्रह्मदेवाची पत्नी. जोपर्यंत धर्मपत्नी येत नाही तोपर्यंत धर्म कार्य करण्याकरता अधिकार नाही. कारण विवाहामध्ये अग्नी आणि ब्राह्मण यांच्या साक्षीनी वधू पित्याला वचन दिलेलं असतं, धर्मे अर्थेच कामेच नातिशरामी, कि मी हिला सोडून कुठल्याही प्रकारचं धर्माचरण करणार नाही. धर्म अर्थ आणि काम हे त्रिविध पुरुषार्थ मी हिच्या साह्याने करीन, अशा प्रकारचं वचन दिलेलं असतं. तेव्हा अजून सावित्री काही आलेली नाही आणि मुहूर्त तर निवटळून चाललेला आहे. तेव्हा नारद महर्षीने सांगितलं, बाबा तू लवकर जाऊन सावित्रीला घेऊन ये. नारद महर्षी गेले तेव्हा सावित्री हे नट्टाफट करत होती, स्वतःचा शृंगार करत होती आणि नारद महर्षींनी सांगितलं, माते मुहूर्त निघून चाललेला आहे. तेव्हा सावित्रीने सांगितलं, कारण नारद महर्षी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत, जा बाळा तू सांग की मी 5 मिनिटात आलेली, थोड्या वेळात येते, माझ्या सखींना बरोबर घेऊन येते. म्हणून इंद्राची जी इंद्राणी, वरुणाची वारुणी, चंद्राची रोहिणी सगळ्यांना घेऊन ही सरस्वती सावित्री निघायला लागलेली आणि इकडे मुहूर्त येऊन ठपलेला आहे. तेव्हा ब्रह्मदेवाने जर काय केलं असेल तर दुर्वास महर्षींना सांगितलं. दुर्वास महर्षी सुद्धा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. तेव्हा दुर्वासानं सांगितलं, जा म्हणे एखादी कन्या बाहेर असेल तिला घेऊन ये, तिच्याबरोबर विवाह करतो आणि या ठिकाणी यज्ञ मुहूर्त साधतो. तेव्हा दुर्वास महर्षी जेव्हा बाहेर गेले तेव्हा बाहेर एक गोपकन्या, गोपाळाची मुलगी, ही गायीचं पालन करत होती. तेव्हा या गोपकन्याला पाहिलं आणि दुर्वास महर्षी यज्ञामध्ये घेऊन आलेली. पण ही ब्राह्मण स्त्री नव्हती, तिला यज्ञाचा अधिकार नाहीये. म्हणून ज्या यांनी काय केलं असेल तर पहिल्यांदा हिला गायीच्या मुखातून दिलेले आणि योनी मार्गातून बाहेर काढलेले, म्हणून तिचं नाव गायत्री असं पडलेलं. गायत्रीचं सुद्धा उत्पत्ती स्थान पुष्कर आहे. इकडे गायत्रीला बरोबर घेतलेले आणि यज्ञाचा संकल्प झालेला आहे. सावित्री येऊन पाहते तर जवळ असलेली गायत्री ही त्या ठिकाणी बसलेली होती. अत्यंत क्रोध आलेला आहे सावित्रीला, अत्यंत क्रोध आलेला आहे आणि सावित्रीनी पहिल्यांदा सगळ्यांना शाप द्यायला सुरुवात केली. ज्या ब्राह्मणांनी या यज्ञामध्ये मंत्र म्हणलेले ते ब्राह्मण आज दान घेत बाहेर भिंडतील म्हणून सांगितलं. ब्राह्मणांना शाप दिलेला आहे. म्हणून आज ब्राह्मण भिक्षुक रूपाने सगळीकडे वावरत आहेत. वायुदेवतेला सुद्धा शाप दिलेला आहे, जसं तू सुगंध घेऊन येशील तसा दुर्गंध सुद्धा घेऊन येशील. गायीला शाप दिलेला आहे, तू मुखाकडून अपवित्र असशील आणि योनी मार्गातून पवित्र होशील. अनेक प्रकारे शाप निघालेली. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं सावित्रीला, वाई तू काही काळजी करू नकोस, तुझा सुद्धा मी स्वीकार करतो. म्हणून तेव्हा ही ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री ती यज्ञातून निघून गेलेली आणि यज्ञातून निघून जर कुठे गेली असेल तर समोरचा जो डोंगर दिसतोय, या समोरच्या डोंगरावर जे मंदिर आहे त्या मंदिरावरती जाऊन बसलेली. तेव्हा ब्रह्मदेवाला तिने शाप दिला, जी लोक तुझं दर्शन करण्याकरता येतील, जी लोक या पुष्कर तीर्थावरती तीर्थयात्रेला येतील, जोपर्यंत माझं दर्शन करणार नाहीत तोपर्यंत तुझ्या दर्शनाचं पुण्य प्राप्त त्यांना होणार नाही, तीर्थयात्रेचं फळ त्यांना मिळणार नाही. ब्रह्मदेवाने सुद्धा तथास्तु म्हणलेले. म्हणून जे कोणी तीर्थयात्री येतात ते या सावित्रीच्या दर्शनाला जातात. सर्ववेदांतनिष्पन्नम संसार भयनाशनम भक्त्योगवर्धनं यच्च कृष्णसंतोष हेतुकम. सर्व पुराणांची, वेदांची, षट्शास्त्रांची ही निर्मिती कशाकरिता आहे? भक्त्योगवर्धनं किंचित, सर्व प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा प्रादुर्भाव व्हावा. प्रत्येक गोष्ट भारतीय संस्कृतीमध्ये नामजप महात्म्य सांगितलेले आहे, यज्ञाचं महात्म्य सांगितलेले आहे, स्त्रियांच्या करता तुळशीचं पूजन सांगितलेलं आहे, वैश्वदेव सांगितलेलं आहे, गाई मुंग्यांना सुद्धा अन्नदान करण्याकरता सांगितलेले, गाईला गोग्रास द्यायला सांगितलेलं आहे, कावळ्याला काकबली द्यायला सांगितलेलं आहे, या सगळ्या गोष्टी कशाकरता आहेत, तर अंतःकरणामध्ये भक्ती उत्पन्न होऊन सर्वाभूती भगवंत पाहण्याची दृष्टी निर्माण व्हावी याच्याकरता या सगळ्या गोष्टींची प्रवृत्ती. सर्व सिद्धांत निष्पन्नम, सर्व सिद्धांतामध्ये हेच निष्पन्न होत आणि ते काय करत, भक्तीचं तर प्रादुर्भाव करत, पण कृष्ण संतोष हेतुकम, जी भगवंताला अत्यंत प्रिय असणारी ती गोष्ट आपल्या हातून घडल्यानंतर आपोआपच हृदयामध्ये भक्तीचा प्रवेश होणार आहे. आणि ते काय करणार आहे, संसार भयनाशनम, संसार रूपी भयाला भयाचा नाश करणार आहे. म्हणून पांडुरंगाने सुद्धा कमरेवरती कशासाठी हात ठेवलेले, ते म्हणतात प्रमाणम भवाब्दे इदम मामकानाम नितंभ कराभ्यान धृतो येन तस्मात विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. माझ्या भक्तांच्या करता हा भवसागर फक्त कमरे एवढा आहे, म्हणून त्यांनी कमरेवरती हात ठेवलेले की बाबा माझ्या भक्तांना हा संसार सागर लीलया सुखाने तरुण जातील, कुठल्याही प्रकारचे कष्ट होणार नाहीत, म्हणून त्यांनी कमरेवरती हात ठेवलेला आहे. कृष्ण संतोष हेतुकम. सत्ययुगामध्ये कुरुक्षेत्र ब्रह्मसरोवराचं स्नान हे पवित्र सांगितलं होतं. त्रेतायुगामध्ये नैमिषारण्य म्हणजे चक्रतीर्थ त्याचं स्नान केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. द्वापार युगामध्ये पुष्कर क्षेत्र आणि कलियुगामध्ये गंगा. म्हणून गंगा गंगेच यो ब्रूयात योजनानाम शतैरपी मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णु लोकम स गच्छती. केवळ गंगेचं स्मरण केलं, योजनानाम शतैरपी हजारो मैल दूर असताना सुद्धा केवळ गंगेचं स्मरण जरी केलं तरी गंगा स्नानाचं फल प्राप्त होणार आहे. म्हणून गंगेचं महात्मा या पद्मपुराणात वर्णन केलेलं आहे. गंगा कशी, नमामि गंगे तव पाद पंकजम, हे गंगे तुला मी नमस्कार करतो कशाकरिता, तू कशीस, सुरासुरैर वंदित दिव्य रूपम, जी देवांच्या कडून आणि दानवांच्या कडून सुद्धा वंदित झालेली, आणि ती काय करते, भक्ती आणि मुक्ती दोन्ही गोष्टी देणारी. सुरासुरैर वंदित दिव्य रूपम भुक्तींच मुक्तींच ददासि नित्यम भावानुसारेण सदानाम, जसा ज्या मनुष्याचा भाव असेल त्या प्रकारची त्याला भक्ती प्राप्त होती, त्या प्रकारे त्याला स्नानाचं फल प्राप्त होत. मग या गंगेची निर्मिती कशी झाली, ही गंगा या पृथ्वी तलावरती अवतरित कशी झाली, तेव्हा पुलस्त्य महर्षी भीष्माचार्यांना सांगतात. पूर्वी सूर्यवंशामध्ये सगर नावाचा राजा होता आणि या सगरांनी जर काही केलं असेल तर अश्वमेध यज्ञ केलेला आहे आणि त्या अश्वमेध यज्ञ करता स्वतःचा अश्व हा पृथ्वी तलावरती पाठवलेला आहे आणि हा अश्व पाठवल्यानंतर हा अश्व जेव्हा या पृथ्वी तलावरती भ्रमण करायला लागले आहे तेव्हा काही चोरांनी त्या अश्वाचं अपहरण केलेलं आहे आणि अपहरण करून तो अश्व जर कुठे बांधला असेल, तो घोडा जर कुठे बांधला असेल तर कपिल मुनींच्या आश्रमामध्ये बांधलेला आहे. तेव्हा या सगरांनी आपल्या पुत्रांना सांगितलं बाबा अजूनपर्यंत अश्व पाठवलेला आहे तो अजून घोडा घरी आलेला नाही, अश्व घरी आलेला नाही, तेव्हा याचा शोध लावा म्हणून ही सगळी सगराची पुत्र यांनी जर काय केलं असेल तर संपूर्ण पृथ्वी तलावरती भ्रमण केलेलं आहे आणि मोठा एक खड्डा खोदलेला आहे. जेव्हा खड्डा खोदला तेव्हा पाताळात कपिल मुनींचा आश्रम दिसलेला आहे. या सगर पुत्रांनी जो खड्डा खोदलेला आहे म्हणून त्याला सागर म्हणतात. सगरांच्या पासून ज्यांची निर्मिती झालेली म्हणून त्याला सागर म्हणजे समुद्र म्हणतात. तेव्हा कपिल महर्षींच्या आश्रमात घोडा पाहिल्यानंतर या सगर पुत्रांनी जर काय केलं असेल तर त्या मुनींचा अपमान केलेला आहे, कपिल मुनींचा अपमान केलेला आहे आणि त्यांना चोर म्हणून संबोधलेले. तेव्हा कपिल मुनींनी आपल्या तेजस सामर्थ्याने तपस सामर्थ्याने या सगर पुत्रांना त्या ठिकाणी जळून भस्मसात केलेले. इकडे सगराला चिंता वाटायला लागलेली, अजूनपर्यंत घोडा पाठवलेला आहे तोही परत आलेला नाही आणि आपली मुलं गेलेली तीही अजून परत आलेली नाही. तेव्हा या सगरांनी मुलांचा आणि त्या अश्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा हा सगर कपिल मुनींच्या आश्रमात आलेला आहे तेव्हा कपिल मुनींना नमस्कार केलेला आहे आणि सांगितलं की बाबा आज माझ्या मुलांच्या कडनं फार मोठा अपराध घडलेला आहे, मुनींचा अपमान घडलेला आहे. तेव्हा महाराज आता ही मुलं भस्मसात झालेली आणि यांच्या उद्धाराकरता काहीतरी मार्ग सांगा. तेव्हा सगळ्यांनी सांगितलं जेव्हा भूमंडळावरती गंगेचं आगमन होईल, जेव्हा या राखेला गंगेचा स्पर्श होईल, तेव्हा या पुत्रांचा उद्धार होणार आहे. मग या सगरांनी अनेक वर्ष तपश्चर्या केलेली तरीही गंगा पृथ्वी तलावरती आलेली नाही. या सगराच्या पोटी पुढे अजराजा जन्मलेला आहे. अजानीही उपासना केली तरी अजून गंगा पृथ्वी तलावरती आलेली नाही. त्याच्या पोटी भगीरथ जन्माला आलेला आहे आणि या भगीरथानी गंगेची प्रार्थना केली. त्रिपथ गामिनी गंगा ही स्वर्ग, मृत्यू आणि प्राताल या तिन्ही लोकांना पवित्र करणारी. तेव्हा ही सम गंगा जर कुठे लुप्त झालेली होती, जेव्हा बलिराजाने कमंडलू मध्ये पाणी घेतलेलं होतं, ती गंगा शुक्राचार्यांनी तिचा मार्ग अवरुद्ध केलेला होता आणि जेव्हा शुक्राचार्यांना बाजूला काढलेले तेव्हा बलिराजानी वामनाचे पाय धुतलेले आणि तीच गंगा पुढे स्वर्गामध्ये निघालेली. म्हणून तिला विष्णुपाद म्हणत, विष्णुपदी असं तिचं नाव आहे. या भगीरथाने अनेक वर्ष तपश्चर्या करून या गंगेला प्रसन्न करून घेतलेले आणि जेव्हा गंगा प्रसन्न झाली तेव्हा भगीरथाला सांगितले बाबा तुला काय पाहिजे असेल ते मागून घे. तेव्हा म्हणले माती मला काही नकोय, फक्त आमचे जे काही पूर्वज या ठिकाणी भस्मसात होऊन पडलेले त्या सगळ्या पूर्वजांचा उद्धार व्हावा म्हणून तुम्ही या पृथ्वी तलावरती अवतरित व्हा. तेव्हा या गंगेला सुद्धा मोठा अहंकार झालेला आहे. तेव्हा ही गंगा भगीरथाला म्हणायला लागली बाबा भगीरथा तू मला प्रसन्न करून घेतलेलेस पण माझा हा वेग भयंकर आहे, माझ्या वेगाला धारण कोणी करू शकणार नाही. तेव्हा भगीरथानी भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलेले, भगवान आशुतोष भगवान शंकर यांना प्रसन्न करून घेतल्यानंतर भगवान शंकरांनी सुद्धा विचार केला या गंगेचं गर्भहरण करायला पाहिजे, अहंकार दूर करायला पाहिजे. म्हणून शंकरांनी जर काय केलं असेल ती संपूर्ण गंगा जटेमंती सामावून घेतलेली. पुन्हा भगीरथांनी विचार केला अनेक वर्ष तपश्चर्या केलेली ही गंगा पृथ्वी तलावरती आलेली पण आता शंकराच्या जटेमध्ये लुप्त झालेली. पुन्हा शंकरांची प्रार्थना केली बाबा भगवान तुम्ही कसे आशुतोष आहात, सगळ्या प्राणी मात्रांच्या वरती अनुग्रह करणारे आहात, सर्व पाप्यांना तुमचं नाव घेतलं तरी मनुष्य पापातून मुक्त होतो, म्हणून तुम्ही या गंगेचं जी आपल्या जटेमध्ये गंगा लुप्त झालेली ती गंगा या पृथ्वीवरती सोडा. तेव्हा या शंकरांनी जर काय केलं असेल तर आपल्या जटेमधून एक गंगेची धार बाहेर काढलेली म्हणून त्या गंगेला जटाशंकरी असं नाव पडलेले. पुढे ही गंगा भगीरथाला म्हणाली भगीरथा तुझे पूर्वज ज्या ठिकाणी पडलेले त्या ठिकाणी मला घेऊन चल. भगीरथ पुढे जातोय गंगा मागणं येते आणि जेव्हा गंगा पुढे पुढे निघायला लागली आणि भगीरथाच्या मागे जेव्हा गंगा निघालेली तेव्हा वाटेमध्ये जंधुराजा हा यज्ञ करत होता. गंगेनी त्या यज्ञामध्ये प्रवेश केल्यानंतर यज्ञाचा अग्नी त्या ठिकाणी शांत झालेला आहे. तेव्हा या जंधुराजाला अत्यंत क्रोध झालेला आहे म्हणून या जंधुराजाने जर काय केलं असेल एक आचमना सगळी गंगा पिऊन टाकली. तेव्हा या भगीरथाला वाटलं की बाबा अजून गंगा इथपर्यंत आणलेली पण माझ्या पूर्वजापर्यंत पोहोचलेली नाहीये. तेव्हा जंधुराजाला सुद्धा या भगीरथाने प्रसन्न करून घेतले आणि जंधुराजा या भगीरथाच्या भक्तीने प्रसन्न झालेला आहे आणि जंधुराजाने काय केलं असेल तर आपल्या मांडीतून त्या गंगेचा उगम परत बाहेर सोडलेला आहे म्हणून तिला जान्हवी असं नाव पडलेलं. जन्हूच्या जंगेपासून बाहेर पडली म्हणून तिला जान्हवी म्हणतात आणि पुढे ही गंगा जर कुठे गेली असेल तर कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेली. हजारो वर्षांची तपश्चर्या आहे, हजारो वर्षांची तपश्चर्या, हजारो पिढ्या त्या ठिकाणी गंगेसाठी तपश्चर्या करत आहेत आणि तीच गंगा भगीरथांनी कपिलांच्या आश्रमामध्ये आणलेली ज्या ठिकाणी भगीरथांचे जे पूर्वज होते ते पूर्वज त्या ठिकाणी भस्मसात होऊन पडलेली होती आणि जेव्हा गंगेचा स्पर्श झाला तेव्हा गंगेचा स्पर्श झाल्याबरोबर ते सगर पुत्र त्या ठिकाणी पुनर्जीवन मिळालेले. तेव्हा भगीरथांनी अनेक परिश्रम करून या पृथ्वीवरती गंगेला आणलं म्हणून तिचं नाव भागीरथी असं झालं. पुढे गंगा ही कलियुगात अनेक संत महात्म्यांना उद्धरून उद्धरणारी अनेक पाप्यांना सुद्धा उद्धरून देणारी या गंगेचा उगम या पुष्कर सरोवरामध्ये आहे. गंगा पुष्कर सरोवर आणि गुप्त असणारी सरस्वती या ठिकाणी तिन्ही नद्यांचा उगम सुद्धा या पुष्कर सरोवरामध्ये आहे आणि हीच गंगा पुढे प्रयागराजला जाऊन मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती यांचा संगम आहे. ब्रह्मदेवानी जेव्हा या पुष्कर क्षेत्री यज्ञ आरंभ केलेला आहे आणि यज्ञ आरंभा म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा हा 5 दिवस मोठा उत्सव या ठिकाणी होतो. आजही यात्रा भरते. ब्रह्मदेवानी एकादशीला जो यज्ञ आरंभ केलेला आहे त्या एकादशी पासून सगळे देव 5 दिवस या ठिकाणी वास्तव्य करतात. या यज्ञामध्ये जेव्हा प्रारंभ केला तेव्हा पहिल्या दिवशी भगवान शंकर हे दिगंबर अवस्थेमध्ये आलेले आणि त्यांनी जर काय केलं असेल एका भिकाऱ्याचं रूप धारण केलेलं आहे आणि भिकाऱ्याचं रूप धारण करून ब्रह्मदेवाच्या यज्ञामध्ये आलेले. तेव्हा ब्रह्मदेवाला काही कळे ना की संकल्प झालेला आहे, गायत्रीला जवळ बसवलेले आणि पहिल्यांदा हे विघ्न काय आलं. दिगंबर अवस्थेमध्ये भिकाऱ्याच्या रूपामध्ये भगवान शंकर आलेले, हातामध्ये कपूल धारण केलेले, गळ्यामध्ये सर्पमाला धारण केलेली. तेव्हा ब्राह्मणांनी त्या भिकाऱ्याकडे पाहिलेले, बाबा तुला कशाचे दान हवा असेल तर ज्या ठिकाणी वस्त्राचं दान मिळतं त्या ठिकाणी जाऊन तू वस्त्र ग्रहण कर, कारण तू दिगंबर अवस्थेमध्ये दिसतोयस. पुढे दुसरे ब्राह्मण आलेले ते भिकाऱ्याला म्हणतात, बाबा तुला अन्नदान हवा असेल तर ज्या ठिकाणी स्वयंपाक चाललेला आहे, ज्या ठिकाणी अन्नदान होते त्या ठिकाणी जाऊन तू भिक्षा ग्रहण कर. तेव्हा भगवंतांनी ब्रह्मदेवाकडे पाहिले शंकरांनी आणि शंकरांनी विचार केला की ही हा भिकारी नसून कोणी अलौकिक व्यक्ती. तेव्हा ब्रह्मदेवाने जाऊन शंकरांच्याकडे पाहिलं, अहो महाराज तुम्हाला यायचंच होतं तर अशा यज्ञ अशा अवस्थेमध्ये का आलेला. तेव्हा शंकर म्हणाले की बाबा तुम्ही आम्हाला यज्ञामध्ये आमंत्रित केलेलं नाही, कारण जेव्हा दक्षाच्या यज्ञामध्ये ईशान्य दिशा ही भगवंताची रिक्त होती त्या यज्ञाचा नाश झालेला होता. तेव्हापासून भगवंताला असं वरदान मिळालेलं होतं शंकरांना की कोणताही यज्ञ असेल त्या यज्ञामध्ये ईशान्य दिशा ही तुझी निश्चित आहे आणि यज्ञयागादिकामध्ये हवन करून जे हविद्रव्य प्राप्त उरेल त्याला स्विष्टकृत म्हणतात, ते स्विष्टकृत तुझ्या नावाने अग्निमध्ये दिले जाईल. आणि या ब्रह्मदेवाच्या यज्ञामध्ये शंकरांना स्थान मिळालं नाही म्हणून शंकर स्वतः कपोल धारण करून आलेले आणि त्या ब्राह्मणाने जर काय केलं असेल ते या त्या भिकाऱ्याच्या हातातील कपोल बाहेर यज्ञकुंडाच्या बाहेर टाकलेले. तेव्हा ते कपोल बाहेर टाकल्याबरोबर पुन्हा शंकराच्या हातामध्ये दुसरं कपोल निर्माण झालेले. तेव्हा ब्रह्मदेवानी सांगितलं की महाराज तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते मागून घ्या आणि तुमची ईशान्य दिशा त्या ठिकाणी तुम्ही स्थित व्हा. तेव्हा भगवंतानी सांगितलं जोपर्यंत पूर्वडाश हविर्द्रव्य जोपर्यंत कपालामध्ये ठेवत नाहीत तोपर्यंत त्या यज्ञाची सांगता होत नाही. म्हणून जे 3 याग सांगितलेले अग्निष्टोम याग त्याच्यामध्ये 3 अग्नी आहेत ना, एक आहवनीय गार्हपत्य दाक्षिणाग्नी, या 3 अग्नी ज्या हविद्रव्यामध्ये अग्निमध्ये अग्नीचं स्थापन करतात त्या यज्ञामध्ये जो पुरोडाश असतो तो पुरोडाश जोपर्यंत कपालामध्ये ठेवत नाहीत तोपर्यंत त्या यज्ञाची सांगता नाही. पुढे ब्रह्मदेवानी तो पुरोडा त्या कपालामध्ये ठेवलेला आहे. एकादशीला भगवान शंकरांचं त्या यज्ञामध्ये आगमन झालेलं आहे. पुढे दुसऱ्या दिवशी ज्या ब्राह्मण देवता या यज्ञामध्ये आमंत्रित केलेल्या होत्या त्या ब्राह्मण देवतेनी विचार केला की जवळच प्राची सरस्वती म्हणजे जी गुप्त सरस्वती तीच या ठिकाणी ककडेश्वर आणि मकडेश्वर असं शंकराचं स्थान आहे. त्या ठिकाणाहून प्राची सरस्वती म्हणजे गुप्त सरस्वती तिचा उगम त्या ठिकाणी. तेव्हा या सगळ्या ब्राह्मणांनी विचार केला की बाबा आपण प्राची सरस्वतीमध्ये जाऊन स्नान करावं. म्हणून सगळे ब्राह्मण ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन जर कुठे गेले असतील तर त्या स्थानावरती गेलेले. गोपाल कृष्ण भगवान की जय.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समंथांच्या मनोबोधातला 30वा श्लोक आपण बघणार आहोत. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतीनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा एक सुप्रसिद्ध श्लोक आहे. समर्थांच्या सगळ्या श्लोकामध्ये हा वारंवार म्हटला जातो. त्याचं कारण ह्याच्यामध्ये एक ठामपणाने सांगितलेलं आहे की समर्थाच्या सेवका वक्रप आहे. समर्थाचा सेवक जर आपण असू तर त्याच्याकडे वाकड्या दृष्टीनं पाहणारा असा सर्व भूमंडळी कोण आहे दाखवा. असा सर्व ह्या भूमंडळामध्ये असा कोण हे धाडस करू शकेल की समर्थांच्या सेवकाला त्रास देईल, त्याला संकटात घालील, असा कोण आहे. सेवक अनेक जण असतात, पण समर्थाचा सेवक असणं ह्याला फार महत्त्व आहे. जसं म्हटलेलं आहे, राजेयाची कांता काय भीक मागे. कांता आहे पण कुणाची? राजेयाची. मग ती काय भीक मागेल काय? तसा हा सेवक जरी असला तरी समर्थाचा सेवक आहे, त्याची काळजी समर्थाला नाही असणार. तिथं समर्थ याचा अर्थ भगवंत. जो समर्थ पुरुष आहे त्याला आपल्या सेवकाची काळजी नाही का? असं असल्यामुळे तो सेवक देखील निर्भयपणे, निर्धास्तपणे आपल्या स्वामींवर निष्ठा ठेवून वावरत असतो. जे काही कार्य समोर असेल त्याला माहिती आहे की आपल्या पाठीमागे आपले स्वामी आहेत, तेच आपल्याकडून सगळं करून घेत आहेत, असा भाव असल्यामुळे तो भ्यायला, घाबरला, कुठंतरी झाला असं होणार नाही, तो ठामपणे देईल. म्हणून समर्थाची आ सेवका वक्र पाय, वक्रदृष्टीनं पाहतो आहे असा सर्व भूमंडळी, सर्व जगात, तिन्ही लोकात असा कोण आहे बरं सांगा. जयाची लीला वर्णिती लोकतिनी, ज्या भगवंताची, ज्या रामचंद्रांची लीला तिन्ही लोकात वर्णन केलेली आहे. लीला करणं आणि नुसतं जगणं ह्याच्यात फरक आहे. भगवंत लीला करतो ठरवून त्याच्या मनाप्रमाणे. आपण जे करतो त्याला लीला करतो असं म्हणता येत नाही. आपण काहीतरी करत असतो, आपल्या हातातही काही नसतं आणि काहीतरी व्याप करत असतो. आणि भगवंताचं सगळं जे काय असतं करणं त्याच्यामध्ये एक निश्चितता असते. कशासाठी आपण काय करतो आहोत हे माहिती असतं. म्हणून गोपाळकृष्णांची लीला बघितली, रामचंद्रांची लीला बघितली तर त्याचा अर्थ लक्षात येतो. राज्यावर बसायच्याऐवजी त्यांनी वनवास स्वीकारला, ह्याच्या पाठीमागं काही एक सूत्र होतं, एक कार्य होतं, म्हणून त्यांनी तो स्वीकारला. 14 वर्ष राहिले पुणे रावणासारख्या दुष्ट शत्रूंचा, असुरांचा पराभव नुसता नव्हे तर नष्ट करून त्यांनी त्या राज्यावर विभीषणाला बसवलं. त्यांना त्याच्यात काही पाहिजे होतं का असं विचारलं तर त्यांना काहीच नको असतं. जे सर्वांना देण्यासाठी जन्माला आलेले असतात त्यांना काय हवं असतं. पण ते तसे मोठे आहे ते कळायला देखील वेळ लागतो. रामचंद्र अवतारी पुरुष आहेत हे असं म्हणतात, एक 5-7 लोकांनाच फक्त माहिती होतं, बाकी कुणालाही ते कळलं नाही. तसं सर्वांच्या बाबतीत झालं. गोपाळकृष्णांच्या बाबतीत तेच झालं. हे अवतारी पुरुष आहेत, काही एका कार्यासाठी इथं अवतीर्ण झालेले आहेत, हे कळणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. पण ते कळणारे लोकही फार कमी असतात. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलं आहे, जयाची लीला, आणि ती लीला जी आहे ती ते गेल्यावर जास्त वर्णन केली जाते, ते असेपर्यंत नाही होत. संतसुद्धा असेपर्यंत ते लीलाचरित्र करत असतात, लोकांना ते ओळखत नाहीत, फारच थोडे लोक त्यांना ओळखतात. आणि ते देह ठेवून गेल्यावर मग मात्र त्यांचं नाव मोठं होतं, त्यांची समाधी ठिकाणं उभारली जातात, मग लाखो लोक तिथं जातात. पण ते असेपर्यंत जसा त्यांच्याकडून ज्ञान घ्यायला पाहिजे, भक्तीची शिकवण घ्यायला पाहिजे, जे काही शिकता येईल ते शिकायला पाहिजे, ते असताना देहाने करणारे लोक फार थोडे. म्हणून त्यांनी म्हटलंय की जयाची लीला तिन्ही लोकात वर्णन. सगळ्या संतांचं अगदी पुन्हा पुन्हा तेच मला म्हणावं असं वाटतं. ज्ञानेश्वर महाराज असेपर्यंत, पुढच्या पुढच्या काळात लोकांनी त्यांना थोडंसं ओळखलं, ज्ञानेश्वरी सांगायला लागले तेव्हा, तोपर्यंत काय झालं, किती हाल झाले त्यांचे, तुकोबांचे किती हाल झाले, त्या मनाने नाथांचे फार नाही झाले तरी, पण त्या मनाने कमी झाले असं म्हणता येईल आपल्याला. सगळ्या संतांच्या बाबतीत आपल्याला हीच गोष्ट दिसते. त्यांची जी युली आहे ती पाठीमागून वर्णन केली जाते. पण त्यांच्या बाबतीत जर ते म्हटलं तर नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आणि संत ही माझी रुपडी म्हटल्यामुळे जसे अवतारी पुरुष जन्माला आले तसे संत देखील भगवंताचेच अवतार येतात लोकांच्या उद्धारासाठी. पण त्यांच्याबद्दल देखील नंतरच कळतं, फार ते असताना कळत नाही. म्हणून या श्लोकामध्ये समर्थाच्या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना, आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोताओ, आप सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना.

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। गणेश हरी सोहनी या नावाचे स्वामींचे भक्त होते। ते दूर बडोद्याला राहत होते। कधी कधी ते अक्कलकोटात येऊन स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन परत जायचे। त्यांची पहिली पत्नी लग्नानंतर 4-2 वर्षातच निधन पावली, म्हणून सोहनींनी दुसरा विवाह केला। थोडे दिवस प्रपंचाचं सुख त्यांनी लुटलं, परंतु दुसऱ्या पत्नीचाही सहवास त्यांना फार काळ लाभला नाही। पत्नीचा वियोग झाला। सोहनी तरुण होते। घरच्यांनी तिसऱ्या विवाहासाठी सोहनींना गळ घातली, कारण घरात पाळणा हल्ला नव्हता। सोहनींनी विचार केला की प्रपंच सुख आपल्या नशिबात नाही, तर तिसऱ्यांदा विवाह करून दुःखात कशाला पडायचं। म्हणून त्यांनी ठरवलं की अक्कलकोटास जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं आणि आपलं दुःख त्यांना कथन करावं। ते आपल्याला निश्चित मार्ग दाखवतील। सोहनी अक्कलकोटात आले आणि त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं। दोन पत्नींच्या विरहाचं दुःख कथन केलं आणि घरच्यांचा तिसऱ्या विवाहासाठी जो आग्रह चालला होता तो कथन केला। स्वामी सोहनींचं बोलणं शांतपणे ऐकत होते। स्वामी काहीच बोलत नव्हते, त्यामुळे सोहनी चमकले। त्यांनी शेवटी स्वामींना प्रश्न केलाच की स्वामी, पुन्हा प्रपंच थाटावा की न थाटावा? स्वामींनी फक्त नकारात्मक मान हलवली आणि सेवकाला सांगितलं, चला आपण आता राजवाड्यात जाऊ। स्वामी उठले, भक्तमंडळी उठली। सोहनींकडे पाठ फिरवून स्वामी भक्तमंडळींसहित राजवाड्याच्या दिशेने चालायला लागले। सोहनींना स्वामींनी लग्नासाठी आशीर्वाद दिला नव्हता। स्वामींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत सोहनी आल्या पावली माघारी वळले आणि बडोद्याला गेले। तरुणपण आणि घरच्यांचा आग्रह ह्याला बळी पडून स्वामींचे आशीर्वाद पाठीशी नसताना सुद्धा शेवटी स्वामींनी एका सुंदर तरुण मुलीशी लग्न केलं। थोडे दिवस आनंदात गेले। एकदा ही सुंदर तिसरी पत्नी विचार करीत बसली होती, मनात प्रपंचाचं कोळ्याचं जाळं विणत बसली होती। इतक्यात गणेश हरी सोहनींची खालून हाक आली, म्हणून लगबगीने जिना उतरायला गेली आणि पाय घसरून खालीच पडली। अजून हळद ओली होती, कंबर मोडली। लग्न होऊन अजून महिना व्हायचा होता। खूप औषधं झाली, परंतु कंबरेचं हाड मोडल्यामुळे तिला उभंच राहता येईना, आणि सोहनींचा सारा जन्म तिची सेवा करण्यात गेला। प्रापंचिक सुख एक क्षण सुद्धा त्यांना मिळालं नाही। सोहनींना स्वामींची आठवण व्हायची। त्यांनी नकारात्मक मान हलवली होती, त्याची किंमत सोहनी मोजत होते।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, प्रापंचिक सुखाची ओढ माणसाला शेवटी दुःखाच्या न संपणाऱ्या महामार्गावर आणून सोडते हे तुम्ही कधी विसरू नका। प्रपंचात ठाई ठाई भोवरे पसरलेले असतात। एक चुकवायला गेलं की दुसरा भोवरा सामोरा येतो। भ्रमाचे सुखाचे बुडबुडे अनुभवत प्रपंचातल्या दुःख नद्या पार कराव्या लागतात। म्हणून सांगतो की नामस्मरणाला कधी विसरू नका आणि प्रापंचिक भ्रामक सुखांना कधीही आंधळेपणाने गाढ आलिंगन देऊ नका।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 12 ऑगस्ट. शांती परमात्मस्मरणाने मिळते. नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती, तद्वतच अनेक संत लक्षणात शांती हे पहिलं लक्षण आहे. वास्तविक संतांची लक्षणं सांगता येणं कठीण, तरी पण असं म्हणता येईल की शांती हे संतांचं मुख्य लक्षण आहे. पृथ्वी ही क्षमा शांतिरूप आहे, त्याप्रमाणेच संत असतात. शांती ढाळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे. जिथे स्वार्थ तिथे अशांती. भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैत भावना, तिथे खरी शांती नाही. अनन्यतेने शांती प्राप्त होते आणि तीच परमार्थाचा पाया आहे. पैसा आणि लौकिक ही अशाश्वत आहेत, त्यांच्यात चित्त ठेवल्याने अशांतीच येणार. शांती बिघडायला दोन कारणं आहेत, एक गतगोष्टींचा शोक आणि दुसरं पुढची चिंता. आपल्या बाबतीत घडणारं मागलं आणि पुढलं हे दोन्ही ईश्वराधीन आहे अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही, पश्चाताप करण्याची पाळी येईल. म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे. भगवंताला साक्षी ठेवून कर्म केलं तर हातून दुष्कर्म होणार नाही. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कोणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवलं. तो तिथे स्वस्थ बसून नामस्मरण करत असे. तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांची येजा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला. म्हणून त्यांनी त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवलं. साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती. शेतमालकाला आश्चर्य वाटलं. ज्याचं मन शांत आणि चिंतारहित असतं त्याला कुठेही ठेवा, तो शांतच राहणार. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावं, त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. करते पण आपल्याकडे घेऊ नये, अकर्तृत्व भाव ठेवावा, अशाने शांती येईल. जगतचालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल. एकनाथांची शांती अगाध होती. नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे. राजे रजवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले कारण ते शांतीची मूर्ती होते. ही शांती काय केला असताना मिळेल? भगवत स्मरणा वाचून अन्य उपायाने ती साधणार नाही. जे जे घडतं ते भगवत इच्छेनेच घडतं ही दृढ भावना असणे हेच शांतीचं लक्षण आहे. कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो. विद्या, वैभव, कला, संपत्ती, संतती याने शांती येतेच असं नाही. निरपेक्षता हे शांतीचं मूळ आहे. मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी, म्हणजे आपोआप शांती येईल. मनातली शांती कायम ठेवून रागवता येतं. तसं केल्यास हातून प्रमाद घडत नाही. शांती परमात्मस्मरणाने मिळते. ते स्मरण अखंड ठेवावं आणि खुशाल प्रपंच करावा. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून। 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353531300।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी आणि स्वर निर्मला गोगटे यांचा.

ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महम्मद रफी यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्री दत्तदासबुवा घाग यांचं आणि स्वर आहे अतुल खांडेकर यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00। पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून। 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9:00 याचं पुनःप्रसारण रात्री 9:00।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग यमन.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग यमन. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकडोजी महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीरंग उरेकर यांचं आणि स्वर आहे पंडित उल्हास कशाळकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून। 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना। संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना। संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशीष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता।
2: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचं।

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरा

स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमिट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समंथांच्या मनोबोधातला 30वा श्लोक आपण बघणार आहोत. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा एक सुप्रसिद्ध श्लोक आहे. समर्थांच्या सगळ्या श्लोकामध्ये हा वारंवार म्हटला जातो. त्याचं कारण ह्याच्यामध्ये एक ठामपणाने सांगितलेलं आहे की समर्थाच्या सेवका वक्रप आहे. समर्थाचा सेवक जर आपण असू तर त्याच्याकडे वाकड्या दृष्टीनं पाहणारा असा सर्व भूमंडळी कोण आहे दाखवा. असा सर्व ह्या भूमंडळामध्ये असा कोण हे धाडस करू शकेल की समर्थांच्या सेवकाला त्रास देईल, त्याला संकटात घालील, असा कोण आहे. सेवक अनेक जण असतात, पण समर्थाचा सेवक असणं ह्याला फार महत्त्व आहे. जसं म्हटलेलं आहे, राजेयाची कांता काय भीक मागे. कांता आहे पण कुणाची? राजेयाची. मग ती काय भीक मागेल काय? तसा हा सेवक जरी असला तरी समर्थाचा सेवक आहे, त्याची काळजी समर्थाला नाही असणार. तिथं समर्थ याचा अर्थ भगवंत. जो समर्थ पुरुष आहे त्याला आपल्या सेवकाची काळजी नाही का? असं असल्यामुळे तो सेवक देखील निर्भयपणे, निर्धास्तपणे आपल्या स्वामींवर निष्ठा ठेवून वावरत असतो. जे काही कार्य समोर असेल त्याला माहिती आहे की आपल्या पाठीमागे आपले स्वामी आहेत, तेच आपल्याकडून सगळं करून घेत आहेत, असा भाव असल्यामुळे तो भ्यायला, घाबरला, कुठंतरी झाला असं होणार नाही, तो ठामपणे देईल. म्हणून समर्थाची आ सेवका वक्र पाय, वक्रदृष्टीनं पाहतो आहे, असा सर्व भूमंडळी, सर्व जगात, तिन्ही लोकात असा कोण आहे बरं सांगा. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, ज्या भगवंताची, ज्या रामचंद्रांची लीला तिन्ही लोकात वर्णन केलेली आहे. लीला करणं आणि नुसतं जगणं याच्यात फरक आहे. भगवंत लीला करतो ठरवून त्याच्या मनाप्रमाणे. आपण जे करतो त्याला लीला करतो असं म्हणता येत नाही. आपण काहीतरी करत असतो, आपल्या हातातही काही नसतं आणि काहीतरी व्याप करत असतो. आणि भगवंताचं सगळं जे काय असतं करणं त्याच्यामध्ये एक निश्चितता असते. कशासाठी आपण काय करतो आहोत हे माहिती असतं. म्हणून गोपाळकृष्णांची लीला बघितली, रामचंद्रांची लीला बघितली तर त्याचा अर्थ लक्षात येतो. राज्यावर बसायच्याऐवजी त्यांनी वनवास स्वीकारला, ह्याच्या पाठीमागं काही एक सूत्र होतं, एक कार्य होतं, म्हणून त्यांनी तो स्वीकारला. 14 वर्ष राहिले पुणे रावणासारख्या दुष्ट शत्रूंचा, असुरांचा पराभव नुसता नव्हे तर नष्ट करून त्यांनी त्या राज्यावर विभीषणाला बसवलं. त्यांना त्याच्यात काही पाहिजे होतं का असं विचारलं तर त्यांना काहीच नको असतं. जे सर्वांना देण्यासाठी जन्माला आलेले असतात त्यांना काय हवं असतं. पण ते तसे मोठे आहे ते कळायला देखील वेळ लागतो. रामचंद्र अवतारी पुरुष आहेत हे असं म्हणतात, एक 5-7 लोकांनाच फक्त माहिती होतं, बाकी कुणालाही ते कळलं नाही. तसं सर्वांच्या बाबतीत झालं, गोपाळकृष्णांच्या बाबतीत तेच झालं. हे अवतारी पुरुष आहेत, काही एका कार्यासाठी इथं अवतीर्ण झालेले आहेत हे कळणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. पण ते कळणारे लोकही फार कमी असतात. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलं आहे, जयाची लीला, आणि ती लीला जी आहे ती ते गेल्यावर जास्त वर्णन केली जाते, ते असेपर्यंत नाही होत. संतसुद्धा असेपर्यंत ते लीलाचरित्र करत असतात, लोकांना ते ओळखत नाहीत, फारच थोडे लोक त्यांना ओळखतात. आणि ते देह ठेवून गेल्यावर मग मात्र त्यांचं नाव मोठं होतं, त्यांची समाधी ठिकाणं उभारली जातात, मग लाखो लोक तिथं जातात. पण ते असेपर्यंत जसा त्यांच्याकडून ज्ञान घ्यायला पाहिजे, भक्तीची शिकवण घ्यायला पाहिजे, जे काही शिकता येईल ते शिकायला पाहिजे, ते असताना देहाने करणारे लोक फार थोडे. म्हणून त्यांनी म्हटलंय की जयाची लीला तिन्ही लोकात वर्णन. सगळ्या संतांचं अगदी पुन्हा पुन्हा तेच मला म्हणावं असं वाटतं. ज्ञानेश्वर महाराज असेपर्यंत, पुढच्या पुढच्या काळात लोकांनी त्यांना थोडंसं ओळखलं, ज्ञानेश्वरी सांगायला लागले तेव्हा, तोपर्यंत काय झालं, किती हाल झाले त्यांचे, तुकोबांचे किती हाल झाले, त्या मनाने नाथांचे फार नाही झाले तरी, पण त्या मनाने कमी झाले असं म्हणता येईल आपल्याला. सगळ्या संतांच्या बाबतीत आपल्याला हीच गोष्ट दिसते. त्यांची जी युद्ध आहे ती पाठीमागून वर्णन केली जाते. पण त्यांच्या बाबतीत जर ते म्हटलं तर नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आणि संत ही माझी रुपडी म्हटल्यामुळे जसे अवतारी पुरुष जन्माला आले तसे संत देखील भगवंताचेच अवतार येतात लोकांच्या उद्धारासाठी. पण त्यांच्याबद्दल देखील नंतरच कळतं, फार ते असताना कळत नाही. म्हणून या श्लोकामध्ये समर्थाच्या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना, आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोताओ, आप सुनिए संत मीराबाई की भक्ति रचना. इसे संगीत से सवारा है पंडित हृदयनाथ मंगेशकर जी ने और इसे गाया है लता मंगेशकर जी ने.

आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

श्रोते हो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा मम गोपालकृष्णभगवान् की जय. शूद्राचं स्वर्गारोहण ऐकलं तेव्हा भीष्माचार्यांनी विचार केला की महाराज, भगवंताच्या नामस्मरणाने एवढी विलक्षण शक्ती, कारण स्वतः भगवंत भक्ताचं द्रवीभूत हृदय पाहून स्वतः भगवंत त्याला नेण्याकरता येत आहेत. या पृथ्वीतलावरती तुकाराम महाराजांसारखे महात्मे ज्यांना स्वतः भगवंत नेण्याकरता आलेले आहेत. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुमचा संसार कसा चांगला झाला? ते म्हणले, माझी पत्नी अत्यंत दुष्ट होती, ती कलहप्रिया होती, तिला भांडण आवडत होते, त्या पत्नीमुळे माझा संसार चांगला झाला. म्हणले महाराज. नाथ महाराजांना विचारलं, महाराज तुमचा संसार कसा चांगला झाला? तेव्हा ते म्हणले, माझी पत्नी अत्यंत सुशील होती, मला धर्मकार्यामध्ये सहाय्यक होती, म्हणून माझ्या पत्नीमुळे माझा संसार चांगला झाला. म्हणून याच भारत वर्षामध्ये विद्यावाचस्पती नावाची मिश्र होते, त्यांना विचारलं, तुमचा संसार कसा चांगला झाला? ते म्हणले, लग्न झाल्याबरोबर दोन चार महिने माझी पत्नी माझ्याबरोबर राहिली आणि काल काळ लागल्यानंतर माझी पत्नी निवर्तन झालेले, माझ्या पत्नीचे पंचप्राण महाप्राणामध्ये विलीन झालेले, त्यामुळे माझा संसार चांगला झाला. यस्य देवे परा भक्ति यथा देवे तथा गुरौ तस्य ते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः. ज्याची परमेश्वरावरची भक्ती आहे तीच भक्ती ज्याची गुरूंच्या ठिकाणी. यस्य देवे परा भक्ति यथा देवे तथा गुरौ म्हणजे गुरूंच्या ठिकाणी तीच भक्ती त्या मनुष्याला अकथित म्हणजे शास्त्रामध्ये न सांगितलेले सुद्धा शास्त्रार्थ त्या मनुष्याला कळू लागतात आणि त्याच्या अंतकरणामध्ये भक्तीचा प्रादुर्भाव होतो. भीष्माचार्यांनी पुन्हा पुलस्त्य महर्षींना विचारलं की महाराज, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे सगळेच नामस्मरणाने तरुण जातात, पशुपक्ष्यांचं काय? तेव्हा भगवंतांनी सांगितलं की बाबा, या पुष्कर क्षेत्रामध्ये पशुपक्ष्यांचा देह जरी पडला तरी ते अंतकाळी मुक्तीला जातील, कारण अनेक प्रकारच्या देवदेवतांचं वास्तव्य या पृथ्वीवरती झालेले. संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवारादनम. या पुष्कर क्षेत्रामध्ये जे काही कर्म करू आपण ते परमेश्वरार्पण वस्तू कर्म म्हणून करायचे. जे काही कर्म करू ते आपण परमेश्वराची पूजा करतोय या बुद्धीने करायचे. आपण या पृथ्वीवरती या पुष्कर क्षेत्रामध्ये नुसतं चालायला लागलो तरी भगवंताची परिक्रमा होणार आहे, कारण या पृथ्वीवरती अनेक देवदेवतांचं वास्तव्य झालेले. ब्रह्मदेवाच्या पदरजानी ही भूमी पवित्र झालेली. पुढे ब्रह्मदेवानी यज्ञ आरंभ केलेला आहे, अनेक प्रकारचे ऋषी मंडळी त्या ठिकाणी आलेली आहेत. कुबीर महाराज धनाध्यक्ष म्हणून कुशाग्रहावरती कुबीराची नियुक्ती केलेली आहे. नवग्रह त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या सेवेकरता होती आणि स्वतः विश्वामित्र वसिष्ठादिक ऋषी ही चार आचार्य ब्रह्मा अध्वर्यू आणि होता ह्या चार मुख्य ऋत्विजांची त्या ठिकाणी ऋत्विजांना आमंत्रित केलेले. ऋत्विजांना आमंत्रित केल्यानंतर ब्रह्मदेवानी हातामध्ये संकल्प घेतलेला आहे कारण मुहूर्त टळता कामा नाही. पण अजून सावित्री आलेली नाहीये ब्रह्मदेवाची पत्नी. जोपर्यंत धर्मपत्नी येत नाही तोपर्यंत धर्म कार्य करण्याकरता अधिकार नाही कारण विवाहामध्ये अग्नि आणि ब्राह्मण यांच्या साक्षीनी वधू पित्याला वचन दिलेलं असतं धर्मे अर्थेच कामेच नातीशरामी कि मी हिला सोडून कुठल्याही प्रकारचं धर्माचरण करणार नाही. धर्म अर्थ आणि काम हे त्रिविध पुरुषार्थ मी हिच्या साह्याने करीन अशा प्रकारचं वचन दिलेलं असतं तेव्हा अजून सावित्री काही आलेली नाही आणि मुहूर्त तर निवटळून चाललेला आहे. तेव्हा नारद महर्षींना सांगितलं बाबा तू लवकर जाऊन सावित्रीला घेऊन ये. नारद महर्षी गेले तेव्हा सावित्री ही नट्टा फटा करत होती स्वतःचा शृंगार करत होती आणि नारद महर्षींनी सांगितलं माते मुहूर्त निघून चाललेला आहे. तेव्हा सावित्रीने सांगितलं कारण नारद महर्षी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत जा बाळा तू सांग की मी 5 मिनिटात आलेलो थोड्या वेळात येते माझ्या सखींना बरोबर घेऊन येते. म्हणून इंद्राची जी इंद्राणी वरुणाची वारुणी चंद्राची रोहिणी सगळ्यांना घेऊन ही सरस्वती सावित्री निघायला लागलेली आणि इकडे मुहूर्त येऊन ठपलेला आहे. तेव्हा ब्रह्मदेवानी जर काय केलं असेल तर दुर्वास महर्षींना सांगितलं. दुर्वास महर्षी सुद्धा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र तेव्हा दुर्वासानं सांगितलं जा म्हणे एखादी कन्या बाहेर असेल तिला घेऊन ये तिच्याबरोबर विवाह करतो आणि या ठिकाणी यज्ञ मुहूर्त साधतो. तेव्हा दुर्वास महर्षी जेव्हा बाहेर गेले तेव्हा बाहेर एक गोप कन्या गोपाळाची मुलगी ही गायीचं पालन करत होती. तेव्हा या गोपकन्याला पाहिलं आणि दुर्वास महर्षी यज्ञामध्ये घेऊन आलेली. पण ही ब्राह्मण स्त्री नव्हती तिला यज्ञाचा अधिकार नाहीये म्हणून ज्या यांनी काय केलं असेल तर पहिल्यांदा हिला गायीच्या मुखातून दिलेले आणि योनी मार्गातून बाहेर काढलेले म्हणून तिचं नाव गायत्री असं पडलेलं. गायत्रीचं सुद्धा उत्पत्ती स्थान पुष्कर. इकडे गायत्रीला बरोबर घेतलेले आणि यज्ञाचा संकल्प झालेला आहे. सावित्री येऊन पाहते तर जवळ असलेली गायत्री ही त्या ठिकाणी बसलेली होती. अत्यंत क्रोध आलेला आहे सावित्रीला अत्यंत क्रोध आलेला आहे आणि सावित्रीने पहिल्यांदा सगळ्यांना शाप द्यायला सुरुवात केली. ज्या ब्राह्मणांनी या यज्ञामध्ये मंत्र म्हणलेले ते ब्राह्मण आज दान घेत बाहेर भिंडतील म्हणून सांगितलं ब्राह्मणांना शाप दिलेला आहे. म्हणून आज ब्राह्मण भिक्षुक रूपाने सगळीकडे वावरत आहेत. वायुदेवतेला सुद्धा शाप दिलेला आहे जसं तू सुगंध घेऊन येशील तसा दुर्गंध सुद्धा घेऊन येशील. गायीला शाप दिलेला आहे तू मुखाकडून अपवित्र असशील आणि योनी मार्गातून पवित्र होशील. अनेक प्रकारे शाप ती निघालेली तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं सावित्रीला वाई तू काही काळजी करू नकोस तुझा सुद्धा मी स्वीकार करतो. म्हणून तेव्हा ही ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री ती यज्ञातून निघून गेलेली आणि यज्ञातून निघून जर कुठे गेली असेल तर समोरचा जो डोंगर दिसतोय या समोरच्या डोंगरावर जे मंदिर आहे त्या मंदिरावर ती जाऊन बसलेली. तेव्हा ब्रह्मदेवाला तिने शाप दिला जी लोक तुझं दर्शन करण्याकरता येतील जी लोक या पुष्कर तीर्थावरती तीर्थयात्रेला येतील जोपर्यंत माझं दर्शन करणार नाहीत तोपर्यंत तुझ्या दर्शनाचं पुण्य प्राप्त त्यांना होणार नाही. तीर्थयात्रेचं फळ त्यांना मिळणार नाही. ब्रह्मदेवानी सुद्धा तथास्तु म्हणलेले. म्हणून जे कोणी तीर्थयात्री येतात ते या सावित्रीच्या दर्शनाला जातात. सर्व विधान निष्पन्नम संसार भयनाशनम भक्त्योगवर्धनं यच्च कृष्ण संतोष हेतुकम. सर्व पुराणांची वेदांची षटशास्त्रांची ही निर्मिती कशाकरिता आहे भक्त्योगवर्धनं किंचित सर्व प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा प्रादुर्भाव व्हावा. प्रत्येक गोष्ट भारतीय संस्कृतीमध्ये नामजप महात्म्य सांगितलेले आहे यज्ञाचं महात्म्य सांगितलेले आहे स्त्रियांच्या करता तुळशीचं पूजन सांगितलेलं आहे, वैश्वदेव सांगितलेलं आहे, गाई मुंग्यांना सुद्धा अन्नदान करण्याकरता सांगितलेलं आहे, गाईला गोगराज द्यायला सांगितलेलं आहे, कावळ्याला काकबली द्यायला सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी कशाकरता आहेत? तर अंतःकरणामध्ये भक्ती उत्पन्न होऊन सर्वाभूती भगवंत पाहण्याची दृष्टी निर्माण व्हावी याच्याकरता या सगळ्या गोष्टींची प्रवृत्ती. सर्व सिद्धांत निष्पन्नम, सर्व सिद्धांतामध्ये हेच निष्पन्न होतं. आणि ते काय करतं? भक्तीचं तर प्रादुर्भाव करतच, पण कृष्ण संतोष हेतुकम, जी भगवंताला अत्यंत प्रिय असणारी ती गोष्ट आपल्या हातून घडल्यानंतर आपोआपच हृदयामध्ये भक्तीचा प्रवेश होणार आहे. आणि ते काय करणार आहे? संसार भयनाशनम, संसार रूपी भयाला भयाचं नाश करणार आहे. म्हणून पांडुरंगाने सुद्धा कमरेवरती कशासाठी हात ठेवलेले? ते म्हणतात प्रमाणम भवाब्दे इदम मामकानाम नितंभ कराभ्यान धृतो येन तस्मात विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. माझ्या भक्तांच्या करता हा भवसागर फक्त कमरे एवढा आहे. म्हणून त्यांनी कमरेवरती हात ठेवलेले की बाबा माझ्या भक्तांना हा संसार सागर लीलया सुखाने तरुण जातील, कुठल्याही प्रकारचे कष्ट होणार नाहीत. म्हणून त्यांनी कमरेवरती हात ठेवलेला आहे. कृष्ण संतोष हेतुकम. सत्ययुगामध्ये कुरुक्षेत्र ब्रह्मसरोवराचं स्थान हे पवित्र सांगितलं होतं. त्रेतायुगामध्ये नैमिषारण्य म्हणजे चक्रतीर्थ त्याचं स्नान केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. द्वापार युगामध्ये पुष्कर क्षेत्र आणि कलियुगामध्ये गंगा. म्हणून गंगा गंगेत यो ब्रूयात योजनानाम शतैरपी मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकम सगच्छती. केवळ गंगेचं स्मरण केलं, योजनानाम शतैरपी हजारो मैल दूर असताना सुद्धा केवळ गंगेचं स्मरण जरी केलं तरी गंगा स्नानाचं फल प्राप्त होणार आहे. म्हणून गंगेचं महात्म या पद्मपुराणात वर्णन केलेले. गंगा कशी? नमामि गंगे तव पाद पंकज. हे गंगे, तुला मी नमस्कार करतो. कशाकरिता? तू कशीस? सुरासुरैर वंदित दिव्य रूपम, जी देवांच्या कडून आणि दानवांच्या कडून सुद्धा वंदित झालेली. आणि ती काय करती? भक्ती आणि मुक्ती दोन्ही गोष्टी देणारी. सुरासुरैर वंदित दिव्य रूपम भुक्तींच मुक्तींच ददासे नित्यम भावानुसारेण सदानाम. जसा ज्या मनुष्याचा भाव असेल त्या प्रकारची त्याला भक्ती प्राप्त होती, त्या प्रकारे त्याला स्नानाचं फल प्राप्त होत. मग या गंगेची निर्मिती कशी झाली? ही गंगा या पृथ्वी तलावरती अवतरित कशी झाली? तेव्हा पुलस्ती महर्षी भीष्माचार्यांना सांगतात, पूर्वी सूर्यवंशामध्ये सगर नावाचा राजा होता. आणि या सगरांनी जर काही केलं असेल तर अश्वमेध यज्ञ केलेला आहे. आणि त्या अश्वमेध यज्ञाकरता स्वतःचा अश्व हा पृथ्वी तलावरती पाठवलेला आहे. आणि हा अश्व पाठवल्यानंतर हा अश्व जेव्हा या पृथ्वी तलावरती भ्रमण करायला लागलेला आहे तेव्हा काही चोरांनी त्या अश्वाचं अपहरण केलेलं आहे. आणि अपहरण करून तो अश्व जर कुठे बांधला असेल, तो घोडा जर कुठे बांधला असेल तर कपिल मुनींच्या आश्रमामध्ये बांधलेला आहे. तेव्हा या सगरांनी आपल्या पुत्रांना सांगितलं, बाबा अजूनपर्यंत अश्व पाठवलेला आहे, तो अजून घोडा घरी आलेला नाही, अश्व घरी आलेला नाही, तेव्हा याचा शोध लावा. म्हणून ही सगळी सगराची पुत्र यांनी जर काय केलं असेल तर संपूर्ण पृथ्वी तलावरती भ्रमण केलेलं आहे. आणि मोठा एक खड्डा खोदलेला आहे. जेव्हा खड्डा खोदला तेव्हा पाताळात कपिल मुनींचा आश्रम दिसलेला आहे. या सगर पुत्रांनी जो खड्डा खोदलेला आहे म्हणून त्याला सागर म्हणतात. सगरांच्या पासून ज्यांची निर्मिती झालेली म्हणून त्याला सागर म्हणजे समुद्र म्हणतो. तेव्हा कपिल महर्षींच्या आश्रमात घोडा पाहिल्यानंतर या सगर पुत्रांनी जर काय केलं असेल तर त्या मुनींचा अपमान केलेला आहे. कपिल मुनींचा अपमान केलेला आहे आणि त्यांना चोर म्हणून संबोधलेले. तेव्हा कपिल मुनींनी आपल्या तेजस सामर्थ्याने तपस सामर्थ्याने या सगर पुत्रांना त्या ठिकाणी जळून भस्मसात केलेले. इकडे सगराला चिंता वाटायला लागलेली, अजूनपर्यंत घोडा पाठवलेला तोही परत आलेला नाही आणि आपली मुलं गेलेली तीही अजून परत आलेली नाही. तेव्हा या सगरांनी मुलांचा आणि त्या अश्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला. जेव्हा हा सगर कपिल मुनींच्या आश्रमात आलेला आहे तेव्हा कपिल मुनींना नमस्कार केलेला आहे आणि सांगितलं की बाबा आज माझ्या मुलांच्याकडनं फार मोठा अपराध घडलेला आहे, मुनींचा अपमान घडलेला आहे. तेव्हा महाराज आता ही मुलं भस्मसात झालेली आणि यांच्या उद्धाराकरता काहीतरी मार्ग सांगा. तेव्हा सगळ्यांनी सांगितलं जेव्हा भूमंडळावरती गंगेचं आगमन होईल, जेव्हा या राखेला गंगेचा स्पर्श होईल, तेव्हाच या पुत्रांचा उद्धार होणार आहे. मग या सगरांनी अनेक वर्ष तपश्चर्या केलेली तरीही गंगा पृथ्वी तलावरती आलेली नाही. या सगराच्या पोटी पुढे अजराजा जन्माला आहे, अजानीही उपासना केली तरी अजून गंगा पृथ्वीवर तलावरती आलेली नाही. त्याच्या पोटी भगीरथ जन्माला आलेला आहे आणि या भगीरथानी गंगेची प्रार्थना केलेली. त्रिपथगामिनी गंगा ही स्वर्ग मृत्यू आणि प्राताल या तिन्ही लोकांना पवित्र करणारी. तेव्हा ही सम गंगा जर कुठे लुप्त झालेली होती, जेव्हा बलिराजाने कमंडलू मध्ये पाणी घेतलेलं होतं, ती गंगा शुक्राचार्यांनी तिचा मार्ग अवरुद्ध केलेला होता आणि जेव्हा शुक्राचार्यांना बाजूला काढलेले तेव्हा बलिराजानी वामनाचे पाय धुतलेले आणि तीच गंगा पुढे स्वर्गामध्ये निघालेली. म्हणून तिला विष्णुपाद म्हणतात, विष्णुपदी असं तिचं नाव आहे. या भगीरथानी अनेक वर्ष तपश्चर्या करून या गंगेला प्रसन्न करून घेतलेले आणि जेव्हा गंगा प्रसन्न झाली तेव्हा भगीरथाला सांगितले बाबा तुला काय पाहिजे असेल ते मागून घे. तेव्हा म्हणले माते मला काही नकोय, फक्त आमचे जे काही पूर्वज या ठिकाणी भस्मसात होऊन पडलेले त्या सगळ्या पूर्वजांचा उद्धार व्हावा म्हणून तुम्ही या पृथ्वी तलावरती अवतरित व्हा. तेव्हा या गंगेला सुद्धा मोठा अहंकार झालेला आहे. तेव्हा ही गंगा भगीरथाला म्हणायला लागली बाबा भगीरथा तू मला प्रसन्न करून घेतलेलेस पण माझा हा वेग भयंकर आहे, माझ्या वेगाला धारण कोणी करू शकणार नाही. तेव्हा भगीरथानी भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलेले, भगवान आशुतोष भगवान शंकर यांना प्रसन्न करून घेतल्यानंतर भगवान शंकरांनी सुद्धा विचार केला या गंगेचं गर्भहरण करायला पाहिजे, अहंकार दूर करायला पाहिजे. म्हणून शंकरांनी जर काय केलं असेल ती संपूर्ण गंगा आपल्या जटमिंती सामावून घेतलेली. पुन्हा भगीरथाने विचार केला अनेक वर्ष तपश्चर्या केलेली ही गंगा पृथ्वी तलावरती आलेली पण आता शंकराच्या जटेमध्ये लुप्त झालेली. पुन्हा शंकरांची प्रार्थना केली बाबा भगवान तुम्ही कसे आहात, आशुतोष आहात, सगळ्या प्राणी मात्रांच्या वरती अनुग्रह करणारे आहात, सर्व पाप्यांना तुमचं नाव घेतलं तरी मनुष्य पापातून मुक्त होतो, म्हणून तुम्ही या गंगेचं जी आपल्याच्या जटेमध्ये गंगा लुप्त झालेली ती गंगा या पृथ्वीवरती सोडा. तेव्हा या शंकरांनी जर काय केलं असेल तर आपल्या जटेमधून एक गंगेची धार बाहेर काढलेली म्हणून त्या गंगेला जटाशंकरी असं नाव पडलेले. पुढे ही गंगा भगीरथाला म्हणायला लागली भगीरथा तुझे पूर्वज ज्या ठिकाणी पडलेले आहेत त्या ठिकाणी मला घेऊन चल. भगीरथ पुढे जातोय गंगा मागणं येते आणि जेव्हा गंगा पुढे पुढे निघायला लागलेली आणि भगीरथाच्या मागे जेव्हा गंगा निघालेली तेव्हा वाटेमध्ये जंधुराजा हा यज्ञ करत होता. गंगेनी त्या यज्ञामध्ये प्रवेश केल्यानंतर यज्ञाचा अग्नी त्या ठिकाणी शांत झालेला आहे. तेव्हा या जंधुराजाला अत्यंत क्रोध झालेला आहे म्हणून या जंधुराजाने जर काय केलं असेल एक आचमना सगळी गंगा पिऊन टाकली. तेव्हा या भगीरथाला वाटलं की बाबा अजून गंगा इथपर्यंत आणलेली पण माझ्या पूर्वजापर्यंत पोहोचलेली नाहीये. तेव्हा जंधुराजाला सुद्धा या भगीरथाने प्रसन्न करून घेतलेले आणि जंधुराजा या भगीरथाच्या भक्तीने प्रसन्न झालेला आहे आणि जंधुराजाने काय केलं असेल तर आपल्या मांडीतून त्या गंगेचा उगम परत बाहेर सोडलेला आहे म्हणून तिला जान्हवी असं नाव पडलेलं. जन्हूच्या जंगेपासून बाहेर पडली म्हणून तिला जान्हवी म्हणतात आणि पुढे ही गंगा जर कुठे गेली असेल तर कपिल मुनींच्या आश्रमामध्ये. हजारो वर्षांची तपश्चर्या आहे, हजारो वर्षांची तपश्चर्या, हजारो पिढ्या त्या ठिकाणी गंगेसाठी तपश्चर्या करतायत आणि तीच गंगा भगीरथानी कपिलांच्या आश्रमामध्ये आणलेली. ज्या ठिकाणी भगीरथांचे जे पूर्वज होते ती पूर्वज त्या ठिकाणी भस्मसात होऊन पडलेली होती आणि जेव्हा गंगेचा स्पर्श झाला तेव्हा गंगेचा स्पर्श झाल्याबरोबर ते सगळे पुत्र त्या ठिकाणी पुनर्जीवन मिळालेले. तेव्हा भगीरथानी अनेक परिश्रम करून या पृथ्वीवरती गंगेला आणलं म्हणून तिचं नाव भागीरथी असं झालं. पुढे गंगा ही कलियुगात अनेक संत महात्म्यांना उद्धरून उद्धरणारी अनेक पाप्यांना सुद्धा उद्धरून देणारी या गंगेचा उगम या पुष्कर सरोवरामध्ये आहे. गंगा पुष्कर सरोवर आणि गुप्त असणारी सरस्वती या ठिकाणी तिन्ही नद्यांचा उगम सुद्धा या पुष्कर सरोवरामध्ये आहे आणि हीच गंगा पुढे प्रयागराजला जाऊन मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती यांचा संगम आहे. ब्रह्मदेवानी जेव्हा या पुष्कर क्षेत्री यज्ञ आरंभ केलेला आहे आणि यज्ञ आरंभा म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा हा 5 दिवस मोठा उत्सव या ठिकाणी होतो. आजही यात्रा भरते. ब्रह्मदेवानी एकादशीला जो यज्ञ आरंभ केलेला आहे त्या एकादशीपासून सगळे देव 5 दिवस या ठिकाणी वास्तव्य करतात. या यज्ञामध्ये जेव्हा प्रारंभ केला तेव्हा पहिल्या दिवशी भगवान शंकर हे दिगंबर अवस्थेमध्ये आलेले आणि त्यांनी जर काय केलं असेल एका भिकाऱ्याचं रूप धारण केलेलं आणि भिकाऱ्याचं रूप धारण करून ब्रह्मदेवाच्या यज्ञामध्ये आलेले. तेव्हा ब्रह्मदेवाला काही कळे ना की संकल्प झालेला आहे, गायत्रीला जवळ बसवलेले आणि पहिल्यांदा हे विघ्न काय आलं. दिगंबर दिगंबर अवस्थेमध्ये भिकाऱ्याच्या रूपामध्ये भगवान शंकर आलेले, हातामध्ये कपूल धारण केलेले, गळ्यामध्ये सर्पमाला धारण केलेली. तेव्हा ब्राह्मणांनी त्या भिकाऱ्याकडे पाहिलेले, बाबा तुला कशाचे दान हवा असेल तर ज्या ठिकाणी वस्त्राचं दान मिळतं त्या ठिकाणी जाऊन तू वस्त्र ग्रहण कर, कारण तू दिगंबर अवस्थेमध्ये दिसतोयस. पुढे दुसरे ब्राह्मण आलेले ते भिकाऱ्याला म्हणतात, बाबा तुला अन्नदान हवा असेल तर ज्या ठिकाणी स्वयंपाक चाललेला आहे ज्या ठिकाणी अन्नदान होते त्या ठिकाणी जाऊन तू भिक्षा ग्रहण कर. तेव्हा भगवंतांनी ब्रह्मदेवाकडे पाहिले शंकरांनी आणि शंकरांनी विचार केला की ही हा भिकारी नसून कोणी अलौकिक व्यक्ती. तेव्हा ब्रह्मदेवाने जाऊन शंकरांच्याकडे पाहिलं, अहो महाराज तुम्हाला यायचंच होतं तर अशा यज्ञ अशा अवस्थेमध्ये का आलेलात. तेव्हा शंकर म्हणाले की बाबा तुम्ही आम्हाला यज्ञामध्ये आमंत्रित केलेलं नाही, कारण जेव्हा दक्षाच्या यज्ञामध्ये ईशान्य दिशा ही भगवंताची रिक्त होती त्या यज्ञाचा नाश झालेला होता. तेव्हापासून भगवंताला असं वरदान मिळालेलं होतं शंकरांना की कोणी कोणताही यज्ञ असेल त्या यज्ञामध्ये ईशान्य दिशा ही तुझी निश्चित आहे आणि यज्ञ यज्ञयागादिकामध्ये हवन करून जे हविद्रव्य प्राप्त उरेल त्याला स्विष्टकृत म्हणतात, ते स्विष्टकृत तुझ्या नावाने अग्निमध्ये दिले जाईल. आणि या ब्रह्मदेवाच्या यज्ञामध्ये शंकरांना स्थान मिळालं नाही म्हणून शंकर स्वतः कपोल धारण करून आलेले आणि त्या ब्राह्मणाने जर काय केलं असेल ते या शंकर त्या भिकाऱ्याच्या हातातील कपोल बाहेर यज्ञकुंडाच्या बाहेर टाकलेले. तेव्हा ते कपोल बाहेर टाकल्याबरोबर पुन्हा शंकराच्या हातामध्ये दुसरं कपोल निर्माण झालेले. तेव्हा ब्रह्मदेवानी सांगितलं की महाराज तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते मागून घ्या आणि तुमची ईशान्य दिशा त्या ठिकाणी तुम्ही स्थित व्हा. तेव्हा भगवंतानी सांगितलं जोपर्यंत पूर्वडाश हवीरद्रव्य जोपर्यंत कपालामध्ये ठेवत नाहीत तोपर्यंत त्या यज्ञाची सांगता होत नाही. म्हणून जे 3 याग सांगितलेले अग्निष्टोम याग त्याच्यामध्ये 3 अग्नी आहेत ना, एक आहवनीय गार्हपत्य आहवनीय गारपत्य दक्षिणाग्नी या 3 अग्नी ज्या हविद्रव्यामध्ये अग्निमध्ये अग्नींचं स्थापन करतात त्या यज्ञामध्ये जो पुरोडाश असतो तो पुरोडाश जोपर्यंत कपालामध्ये ठेवत नाहीत तोपर्यंत त्या यज्ञाची सांगता नाही. पुढे ब्रह्मदेवानी तो पुरोडा त्या कपालामध्ये ठेवलेला आहे. एकादशीला भगवान शंकरांचं त्या यज्ञामध्ये आगमन झालेले. पुढे दुसऱ्या दिवशी ज्या ब्राह्मण देवता या यज्ञामध्ये आमंत्रित केलेला होता त्या ब्राह्मण देवतेने विचार केला की जवळच प्राची सरस्वती म्हणजे जी गुप्त सरस्वती तीच या ठिकाणी ककडेश्वर आणि मकडेश्वर असं शंकराचं स्थान आहे. त्या ठिकाणाहून प्राची सरस्वती म्हणजे गुप्त सरस्वती तिचा उगम त्या ठिकाणी. तेव्हा या सगळ्या ब्राह्मणांनी विचार केला की बाबा आपण प्राची सरस्वतीमध्ये जाऊन स्नान करावं. म्हणून सगळे ब्राह्मण ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन जर कुठे गेले असतील तर त्या स्थानावरती गेलेले. गोपाल कृष्ण भगवान की जय.
0: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। गणेश हरी सोहनी या नावाचे स्वामींचे भक्त होते। ते दूर बडोद्याला राहत होते। कधी कधी ते अक्कलकोटात येऊन स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन परत जायचे। त्यांची पहिली पत्नी लग्नानंतर 4-2 वर्षातच निधन पावली, म्हणून सोहनींनी दुसरा विवाह केला। थोडे दिवस प्रपंचाचं सुख त्यांनी लुटलं, परंतु दुसऱ्या पत्नीचाही सहवास त्यांना फार काळ लाभला नाही। पत्नीचा वियोग झाला। सोहनी तरुण होते। घरच्यांनी तिसऱ्या विवाहासाठी सोहनींना गळ घातली, कारण घरात पाळणा हल्ला नव्हता। सोहनींनी विचार केला की प्रपंच सुख आपल्या नशिबात नाही, तर तिसऱ्यांदा विवाह करून दुःखात कशाला पडायचं। म्हणून त्यांनी ठरवलं की अक्कलकोटास जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं आणि आपलं दुःख त्यांना कथन करावं। ते आपल्याला निश्चित मार्ग दाखवतील। सोहनी अक्कलकोटात आले आणि त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं। दोन पत्नींच्या विरहाचं दुःख कथन केलं आणि घरच्यांचा तिसऱ्या विवाहासाठी जो आग्रह चालला होता तो कथन केला। स्वामी सोहनींचं बोलणं शांतपणे ऐकत होते। स्वामी काहीच बोलत नव्हते, त्यामुळे सोहनी चमकले। त्यांनी शेवटी स्वामींना प्रश्न केलाच की स्वामी, पुन्हा प्रपंच थाटावा की न थाटावा? स्वामींनी फक्त नकारात्मक मान हलवली आणि सेवकाला सांगितलं, चला आपण आता राजवाड्यात जाऊ। स्वामी उठले, भक्तमंडळी उठली। सोहनींकडे पाठ फिरवून स्वामी भक्तमंडळींसहित राजवाड्याच्या दिशेने चालायला लागले। सोहनींना स्वामींनी लग्नासाठी आशीर्वाद दिला नव्हता। स्वामींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत सोहनी आल्या पावली माघारी वळले आणि बडोद्याला गेले। तरुणपण आणि घरच्यांचा आग्रह ह्याला बळी पडून स्वामींचे आशीर्वाद पाठीशी नसताना सुद्धा शेवटी स्वामींनी एका सुंदर तरुण मुलीशी लग्न केलं। थोडे दिवस आनंदात गेले। एकदा ही सुंदर तिसरी पत्नी विचार करीत बसली होती, मनात प्रपंचाचं कोळ्याचं जाळं विणत बसली होती। इतक्यात गणेश हरी सोहनींची खालून हाक आली, म्हणून लगबगीने जिना उतरायला गेली आणि पाय घसरून खालीच पडली। अजून हळद ओली होती, कंबर मोडली। लग्न होऊन अजून महिना व्हायचा होता। खूप औषधं झाली, परंतु कंबरेचं हाड मोडल्यामुळे तिला उभंच राहता येईना, आणि सोहनींचा सारा जन्म तिची सेवा करण्यात गेला। प्रापंचिक सुख एक क्षण सुद्धा त्यांना मिळालं नाही। सोहनींना स्वामींची आठवण व्हायची। त्यांनी नकारात्मक मान हलवली होती, त्याची किंमत सोहनी मोजत होते।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, प्रापंचिक सुखाची ओढ माणसाला शेवटी दुःखाच्या न संपणाऱ्या महामार्गावर आणून सोडते हे तुम्ही कधी विसरू नका। प्रपंचात ठाई ठाई भोवरे पसरलेले असतात। एक चुकवायला गेलं की दुसरा भोवरा सामोरा येतो। भ्रमाचे सुखाचे बुडबुडे अनुभवत प्रपंचातल्या दुःख नद्या पार कराव्या लागतात। म्हणून सांगतो की नामस्मरणाला कधी विसरू नका आणि प्रापंचिक भ्रामक सुखांना कधीही आंधळेपणाने गाढ आलिंगन देऊ नका।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.